संगीत प्रेमी श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. आज सोमवार सोन ऑगस्ट महिन्याची 17 तारीख तेव्हा MBC तर्फे ही सुसंधी साधून तुम्हा सर्व प्रिय श्रोत्यांना शुभ श्रावणी सोमवार प्रकट करते. रसिको हो, करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची प्रेमळ भेट होत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. आज पावसाळी आणि थंड वातावरण आहे, हवामान बदललेले आहे, त्यामुळे विशेष काळजी घेणे, उबदार रहा आणि सुरक्षित रहा या प्रभाते वेळी. बाहेरची सरींची बरसात अन ऑरएमफ्री रेडिओ मनोरंजनवरून खास तुमच्यासाठी मधुर गाण्यांची निवड केलेली आहे. या सुरेल मैफिलीचा आनंद तुम्ही अवश्य घ्याल अशी मी अपेक्षा करते. तर नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची शुभ सुरुवात बाप्पाच्या स्मरणाने करूया.

प्राप्त करना रे हे गौर गणेश भक्ति गीत एकलानंद रसिक हो आता बलुया भाव गीतान करे आशा है हे गौर गणेश भक्ति गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. श्रोत्यानो दुसऱ्या सत्राच्या सत्रानंतर क्षमा असावे दुसऱ्या सत्रानंतर आज पुनश्च शाळकरी मुलांची शाळेत लगबग सुरू झालेली आहे. मित्रमैत्रिणींची भेट गप्पा गोष्टी आणि उत्साहाने शाळेत रुजू झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आदरणीय शिक्षकांना देखील MBC तर्फे व स्वतःच्या तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. तर याच संदर्भात चला ऐकूया डॉक्टर प्रकाश बाबा आमटे रचित हे पुढील गीत विभावरी आपटे.

तु तेज दी नवचेतना विश्वास दी रसिक श्रोत्यानो या गीतातून मिळणारी प्रेरणा मनाला नवी ऊर्जा देते. खरंच हे गीत म्हणजे बुद्धी तेज आणि आत्मविश्वासासाठी एक सुंदर प्रार्थना. आता येणारं गाणंही असेच मनाला हलकेसे स्पर्शून जाणार. तर चला या सुंदर भेटीचा आनंद घेऊ. चाल मनमोहक आणि स्वर अगदी हृदयाच्या जवळ जाणारे रोजा चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत धुंद वर्षा वहा इन द व्हॉइसेस ऑफ सुरेश बारकर व उत्तरा केळकर.

श्रुतिरसिकुः धुन्द वर्षावाचा सरीन मध्ये मन नकळत प्रेमाचा सुरांत चिंब भिजून जाते 94.95.6 and 98.2 MHz वरला हा MBC चा रेडिओ मनोरंजन आहे. आपण एकत आहात आज सोमवार 17 ऑगस्टच्या दैनिक सकाळ 20 कार्यक्रम. तुम्ही जेथेही असाल या प्रभात वेळे या कार्यक्रमात तुमची मनपूर्वक परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. रसिको हो आज नागपंचमी. नागपंचमी निमित्त MBC तर्फे सर्वांना मंगलमय शुभेच्छा. श्रावणाचा पवित्र सरींसोबत नागपंचमी सण घेऊन येतो भक्ती श्रद्धा आणि मंगलमय आनंद. तेव्हा नागपंचमीचा हा पवित्र दिवस नागदेवतेला वंदन करून सुख समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना करूया. तर याच्या संदर्भात चला ऐकूया उपकार दुधाच्या चित्रपटातून घेतलेले हे गाणं. अनुराधा पौडवाल व सह

0: भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम। नागपंचमीच्या या पवित्र पर्वाला मनपूर्वक वंदन।
1: चौऱ्याण्णव पंच्याण्णव पॉइंट सहा अठ्याण्णव पॉइंट दोन मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री।
0: संगीतमय वातावरण चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन। म्युझिक लव्हर्स, चला या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे ए आर के प्रोडक्शन फुलपाखरो ऑन द रॉक या गीत संग्रहातून घेतलेले या गाण्याचे रिमिक्स वर्षन। मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, गीत रचना प्रसिद्ध लेखक सुरेश भट यांचे असून हे मधुर गीत आपल्या सुरेल आवाजात व्यक्त केले आहे सुप्रसिद्ध गायिका पल्लवी।

मिंदी चापाना वर मन झूल झुलती ग श्रोत्यानो गाणं संपत पण त्याची धून मनात बराच वेळ रेंगाळत राहते हीच तर संगीताची जादू आहे असेच एक भाग मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत टेकन फ्रॉम द मूवी एम एस धोनी अशीच थांब ना जरा इन द व्हॉइस ऑफ संगीत हळदीपूर

संगीत मन परिवर्तन करून मानवच्या जीवनात प्रसन्नता निर्माण करण्याचे कार्य करते, तेव्हा या प्रभातवेळी तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल मधुर गीत ऐकून आपले मन प्रसन्न ठेवा. जरा जरा मन खुलावते सादर करीत आहोत हे पुढील द्वंद्वगीत आनंदी जोशी व अभय जोधपूरकर या दोघांच्या सुमधुर आवाजात.

अभय जोधपुरकर या दुखांच्या आवाजातला या मधुर गाण्यानंतर वळू या पुढच्या गीताकडे. तर चला या क्षणी ऐकूया अजय कुगावडे, आर्य आंबेकर व साथी कलाकारांच्या आवाजातलं के भल्याचं पान तू कस्तुरीचे राण तू.

रसिक श्रोत्यानो मनाला प्रसन्न करणारे सूर आणि त्याला साथ देणारे हे सुमधुर वातावरण खरंच आपली सकाळ सुरेल झाली आहे. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे द टायटल ट्रॅक टेकन फ्रॉम द मूव्ही भेटली तू पुन्हा. चला या मधुर गीताचा लाभ घेऊया क्षणी.

श्रुतिरसिक हो या रोमांटिक गीतातून उमटलेली भावना थेट हृदयापर्यंत पोहोचली. शब्द स्वर आणि भावना यांचा सुंदर मिलाप म्हणजे अविस्मरणीय संगीत. मनाला मोहून घेणाऱ्या आणखी एक सुरेल गीत खास तुमच्या मनोरंजनासाठी. अभिजीत सावंत विश्वजा जाधव यांच्या आवाजात ऐकूया रुपेरी वाळू ते मारांच्या बनात ये ना.

kısıtları hoteyarı. Hegita ponekat hotarisika şutanu. Javidali wa sunali sunavani ya dughancha sumadhura vazat. Pahata pahata sakal bis karikramacha shivat parint ami poslu ahot. Tarya karikramachi sangata ami ya pudhil ganyane karita hot yacha aswad ghya. Achaya gitanche gor sur tumcha manala. दिवस भर दरवलत राहो हिसज इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या आणि आपला दिवस आनंदात घालवा.